0: 接下来将播放另一首民歌，请大家收听一下。
1: यानंतर निसर्ग गीत आपल्या समोर मी सादर करत आहे।